0: ഇതുവരെ കേട്ടത് ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ. ആകാശവാണി തൃശൂർ. അടുത്തവരോട് അല്പസമയത്തിനുള്ളിൽ തിരുവനന്തപുരം മുരളി.
1: സമയം 5 മണി. ഇപ്പോൾ ഹിന്ദി പാഠം. പഠിപ്പിക്കുന്നത് എൻ ജയ. പഠിക്കുന്നത് ആത്മാ മരിയ, ജിസായ സജി എന്നിവർ.
2: ഏ ആകാശവാണി കാ തിരുവനന്തപുരം കേന്ദ്ര ഹേ ആയി ആപ് സുൻതേ ഹേ ഹിന്ദി പാഠ്. ഛാത്രായം ഹേ ജിസായ സജി ഓർ ആത്മാ മരിയ.
3: नमस्ते जी.
4: नमस्ते. पिछले क्लास में जूलिया और लूना नामक कहानी पढ़ रहा था, ठीक है?
3: हाँ जी. हाँ जी.
4: वो कहानी याद है आप लोगों को?
3: हाँ जी.
4: सारांश बता सकते हो?
3: हाँ जी.
4: जैसा बताइए.
3: एक बड़े पेट काटने के लिए कुछ हटे कटे आदमी आए. यह देखकर एक लड़की जल्दी उस पेट पर चढ़कर बैठी. आदमियों ने उसे बहुत डराया, लेकिन लड़की ने पेट पर से नहीं उतरी. दिन महीने बीत जाने पर भी वह पेट पर से नहीं उतरी. उसको पेट पर रहने के लिए आवश्यक कई चीजें लेकर दिए. बारिश, सर्दी, आंधी, तूफान आने पर भी वह वहीं रही. लड़की पेट को बचाती रही, पेट भी लड़की को तरह तरह के मौसम से बचाते रहे. लड़की कभी कभी पेट से बोलचाल भी करती. हजारों लोग भी उस लड़की